हंस क्या बगुला जाको नदर तरे, जे तिस पावै नानका कागो हंस करे। सरवर पंखी हेकड़ो फाही वाल पचास, यो तन लहरी गड थे या सच्चे तेरी आस।